नारी तू नारायणी, तू ही शक्ति, तू ही सृजन, तेरे बिना अधूरा है ये सारा जग जीवन।